अनेकाय नमस्तंगा भूत नमस्तंगा जूपे नमस्तंगदर कर्मे नमस्तंगदर परमे नमस्तंगदर देशे नमस्तंगदर पेशे नमस्तंगदर नामे नमस्तंगदर कामे

जय आखिजे आपि जय समस्तं प्रसिद्धाय कृपालं स्वरूपाय कुकर्मं परणासी सदा सर्वदा हृदय सिद्ध निवासी चरपट शांत प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अचल भोगे अचल राजे अटल साजे अखल धर्मं।

नमो बीज बीजे नमो राज संग ताम संग सात रूपे नमो परम तत्तंगा तत्तंग सारूपे नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने नमो जुद जुदे नमो ज्ञान ज्ञाने नमो पूज पूजे नमो पान पाने नमो